ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. श्रोते हो, आज 28 मे म्हणजेच आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. वीर सावरकर म्हणजे राजपूत रसायन. कवी, लेखक, नाटककार, भाषा सुधारक, निर्भीड वक्ते, विज्ञानवादी दृष्टिकोन, जहाल देशभक्त आणि व्रतस्थ व्यक्तिमत्व. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रेडिओ तेरणाकडून विनम्र अभिवादन. 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगुरगावी जन्मलेल्या विनायक दामोदर सावरकर यांनी आपलं उभं आयुष्य देशसेवेसाठी खर्ची घातलं. एक जहाल क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख असली तरीही त्याही पुढे जाऊन एक महाकवी, लेखक, विज्ञाननिष्ठ कार्यकर्ता, भाषा सुधारणकार, समाज सुधारक म्हणून सावरकरांची ओळख आहे. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावरकरांच्या आई गेल्या. थोरल्या बंधूच्या पत्नी यसुमैनींनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील 1899 प्लेगच्या साथीनं गेले. विनायक सावरकरांचं प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात झालं. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या सावरकरांचं वक्तृत्व आणि काव्यरचना यावर प्रभुत्व होतं. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी यांनी लिहिलेल्या स्वदेशचा फटका, स्वातंत्र्याचं स्तोत्र या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचं वृत्त समजताच लहानग्या विनायकनं कुलदेवते भगवती समोर शपथ घेतली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरतो झुंजेन अशी प्रतिज्ञा केली. 1902 साली सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला तर 1906 साली ते उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी स्थापन केली. याच संघटनेचं पुढं अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झालं. 1905 साली सावरकरांनी पुण्यात देशी कपड्यांची होळी केली. मदनलाल धिंगरा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य. 1910 मध्ये सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलेस बेटाजवळ बोटीतून उडी मारली आणि पोहत पोहत फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला. त्यानंतर ब्रिटिश सैनिकांनी सावरकरांना अटक करून भारतात आणलं. ब्रिटिश सरकारनं त्यांना 2 जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. सावरकरांना अंदमानच्या काल कोठरीत ठेवून छळ केला, खोडा बेडीत टाकलं, तेलाच्या घाण्यात झुंपलं. पण तरीही मरण प्राण यातना सहन करत सावरकरांनी मातृभूमीचं स्वातंत्र्य हेच एकमेव ध्येय ठेवलं. तब्बल 11 वर्ष झळ सहन करत असताना त्यांच्यातील कवी आणि बंडखोर क्रांतिकारक तसुभरही कमी झाला नाही. तुरुंगांच्या भिंतीवर त्यांनी महाकाव्य लिहिली. अंदमानच्या सुटकेच्या आधी आणि सुटकेनंतर असे त्यांच्या जीवनाचे मोठे 2 भाग आहेत. पहिल्या भागात आक्रमक क्रांतिकारी, क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान, धगधगत लेखन करणारे सावरकर असंच त्यांचं रूप दिसतं. तर जीवनाच्या दुसऱ्या भागात समाज सुधारक, हिंदू संघटक, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे आणि समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर. विज्ञान निष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्वज्ञ, विचारवंत सावरकर दिसून आले. मुंबईमध्ये 1938 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर बनले. सावरकरांनी मराठी भाषेत अनेक शब्दांची निर्मिती केली. ते खरडे वक्ते तर होतेच, पण त्यांच्या वक्तृत्वाला शास्त्रीय दृष्टिकोनाचीही जोड होती. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सागरा प्राण तळमळला हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा, जयोस्तुते या सावरकरांच्या कविता अजरामर आहेत. 1957 चे स्वातंत्र्य समर, भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने, हिंदू पदपादशाही, काळे पाणी, मोपल्यांचे बंड, माझी जन्मठेप, शत्रूंच्या शिबिरात, अथांग, हिंदुत्वाचे पंचप्राण अशी त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. कोटी कोटी भारतीयांच्या मनातील प्रेरणास्थान विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रेडिओ तेरणाकडून कोटी कोटी प्रणाम. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत अनेक महत्वाचे विषय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा जो विषय आहे तो आपल्या पशुपालकांसाठी खूप महत्वाचा असा विषय राहणार आहे. आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत, दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी बांधव करत असतात आणि हा दुग्ध व्यवसाय करत असताना नवजात जे आपली वासरं आहेत त्यांच्या आहार असेल किंवा आरोग्याचं रक्षण करणं हे आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं झालेलं आहे. तर या वासराच्या संदर्भातील माहिती, त्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. मंडळी, वासरू मातेच्या गर्भाशयात वाढत असते त्यावेळेस त्याची योग्य निगा राखल्यास भरपूर आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो. वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीचा जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी हा वासरासाठी संक्रमणाचा असतो. दुबत्या पशूंचे वासरू प्रथम एकेरी पोटाचे असते. वय वाढत जाईल तसे एकेरी पोटाचे रूपांतर 4 भागात होण्यास सुरुवात होते. यास जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागत असतो. वासरासाठी हा संक्रमणाचा काळ असतो. सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात वासरामध्ये मृत्यूकीचे प्रमाण 50 ते 60% इतकं असतं. यामुळे सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात वासराचे आहार व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. नवीन जन्मलेल्या वासराला पुढील पिढी अवलंबून त्याच्यावर असते. अनेक पिढ्यांच्या नियोजनबद्ध प्रजननंतर जातीवंत गायीची पैदास होणे शक्य असते. त्यामुळे जन्मापासूनच वासराचे पोषण आणि व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. मंडळी, यानंतर जाणून घेऊयात चिकाचे महत्व. गाय व्याल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस घट्ट पोषक दूध, त्याला चिक असे म्हणतात. दुबत्या जनावरांच्या वासरामध्ये सुरुवातीला 18 ते 21 दिवस कोणत्याही प्रकारची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती नसते. वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीच्या 4 ते 6 तासात आतड्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात शोषले जातात. त्यामुळे त्या काळात पुरेशा प्रमाणात चीक पाजणं खूप गरजेचं आहे. चिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण साधारणपणे 15% साध्या दुधापेक्षा खूप जास्त असते. या प्रथिनांमध्ये मुख्यत्वे करून ग्लुबोलिन असते. चिकात असलेले अँटीबॉडीज वासराला गायीकडून मिळालेली तयार रोगप्रतिकारक शक्ती देतात. नवजात वासरांच्या शरीरात ही तत्व नसतात, त्यामुळे त्यांना चीक पाजणं खूप महत्वाचं आहे. वासराच्या वाढीला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे चिकात मोठ्या आणि भरपूर प्रमाणात असतात. वासराच्या आतड्यात जमा झालेली विष्ठा चिकट पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी चीक मदत करत असतो. आता चीक पाजण्याचं जे प्रमाण आहे ते बघूयात. वासरू जन्मल्यानंतर पहिल्या तासात 1.5 ते 2 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे. पुढील 4 ते 5 तासांनी पुन्हा 1 ते 1.5 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या 24 तासात वासराच्या वजनाच्या 10% चीक पाजणं गरजेचं आहे. चीकयुक्त दूध जास्त प्रमाणात पाजू नये कारण त्यामुळे अपचन होऊन अतिसार होण्याचा सुद्धा धोका संभवत असतो. बहुतांश शेतकऱ्यांचा असा समज आहे की वार पडेपर्यंत चीक पाजणे चुकीचे आहे, परंतु असे न करता वासरू उभे राहिले की लगेच त्याला चीक पाजणं आपण सुरू करणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीनुसार चीक गायीच्या कासेला पाजले जाते. बाटलीने चीक पाजत असताना चिकाचे तापमान शरीराइतकं असणं गरजेचं आहे, त्यामुळे चीक काढल्यानंतर लगेच वासरांना पाजणं गरजेचं आहे. यानंतर बघूयात कृत्रिम चीक. जर गाय आजारी असेल, वितांना दगावली असेल, गायीला कासदाह असेल तर वासराला नैसर्गिक चीक मिळू शकत. अशा वेळी आपण त्याच वेळेस त्या गोठ्यातील विलेल्या दुसऱ्या गायीचा चीक सुद्धा या वासरास देऊ शकतो. यातील घटक मंडळी बघूयात. 1 लिटर उकळून थंड केलेले दूध, 1 संपूर्ण अंडे, 3 ते 5 मिली एरंडेल तेल, 1000 IU जीवनसत्व अ, 250 मिलीग्रॅम शिफारसीत अँटीबायोटिक, प्रायोटिक किंवा प्रिबायोटिक, सर्व घटक एका स्वच्छ भांड्यात एकजीव करून लगेच वासराला पाजावेत. पशुआहार तज्ज्ञ किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार कृत्रिम चीक बनवणं गरजेचं आहे. आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघूयात. चांगली वाढ आणि अधिक प्रतिकार शक्ती येण्यासाठी दूध आणि खुराक यांचा वासराच्या आहारात समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे. वजन लवकर वाढण्यासाठी रवंथ प्रक्रिया लवकर सुरू करणं देखील गरजेचं आहे. मंडळी, वासराला पिण्यासाठी दुधाला पर्याय म्हणून किंवा काही प्रमाणात दुधाची मात्रा कमी करून दुधाऐवजी दूध भुकटी आणि इतर अन्न घटक एकत्रित तयार करून केलेल्या कोरड्या पावडर स्वरूपातील मिश्रणाला मिल्क रिप्लेसर असं म्हणतात. मिल्क लिप्रेसर पाण्यात मिसळून वासरांना दिले जाते. मिल्क लिप्रेसर दुधाइतकेच पौष्टिक असते. वासराच्या पचनसंस्थेची भौतिक शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी मिल्क रिप्रेसर उत्तम असते. मिल्क रिप्रेसर दुधाच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्यामुळे दुधाची बाजारात विक्री करून पशुपालकास आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो. यानंतर मंडळी आपण बघणार आहोत काप स्टार्टर हे वासरांचा बाल आहार असून दूध किंवा इतर पातळ पदार्थावर वाढणाऱ्या वासरांसाठी पूरक पोषण द्रव्ये यांचे घन स्वरूपातील मिश्रण आहे. यामध्ये मुख्यतः मका ओटसारखी धान्ये तेलबिया आणि इतर धान्यांपासून बनवलेले तसेच जीवनसत्व खनिज प्रतिजैविके यांचे मिश्रण असते. दर्जेदार मिश्र खाद्यात 75-80% एकूण पचनीय घटक आणि 22-25% प्रथिने असतात. वासरांना काफ स्टार्टर वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते 4 महिने वयापर्यंत देणं गरजेचं आहे. यामुळे वासरांचे कोटीपोट लवकर कार्यान्वित होण्यास मदत होते आणि रवंथ प्रक्रिया लवकर सुरू होण्यास देखील मदत होऊ शकते. मंडळी, वासराची सुरुवातीची वाढ चांगली होण्यासाठी योग्य प्रमाणात दूध पाजणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या दिवसात वासरामध्ये चारा किंवा इतर आहार पचवण्याची क्षमता नसते. सुरुवातीच्या दिवसात वासराच्या पोटाची रचनाही खास दूध पचवण्यासाठीच केलेली असते. वासराच्या शारीरिक वाढीसाठी लागणारे सर्व घटक दुधामध्ये योग्य प्रमाणात असतात. सुरुवातीचे 21 दिवस वासराच्या वजनाच्या 10% दूध दिवसातून 2-3 वेळा विभागून पाजलं गेलं पाहिजे. 22व्या दिवसापासून दुधाचे प्रमाण वासराच्या वजनाच्या 1/15 करून 100 ग्रॅम काफ स्टार्टर आणि थोड्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा सुका चारा देखील देणं गरजेचं आहे. वयाच्या 2 महिन्यापासून दूध हळूहळू कमी करून 3 महिने होईपर्यंत बंद करावं. याच काळात काफ स्टार्टर वाढून 500 ग्रॅम एवढं करणं गरजेचं आहे. सुका चारा आणि मुबलक चारा देणं सुद्धा गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीनुसार दूध गायीच्या कासेला पाजले जाते, परंतु दुग्ध व्यवसायात असे करणं शक्य नसल्यामुळे दूध इतर साधनांनी सुद्धा आपण बाटलीच्या माध्यमातून पाजू शकतो. कासेला दूध पाजल्यास नैसर्गिक भावना जागृत होऊन वासराच्या तोंडात भरपूर प्रमाणात लाळ तयार होत असते. दूध सरळ पोटाच्या 4th कप्प्यात जाते, परंतु या पद्धतीत वासराला दूध मोजून देता येत नाही. जमिनीवरून बाटलीने किंवा टोपल्याने दूध पाजल्यास ते पोटाच्या 1st कप्प्यात जाते. दुधाचे योग्य पचन होत नाही, म्हणून दूध बाटलीने तोंडा एवढ्या उंचीवरून पाजल्यास ते पोटाच्या 4th कप्प्यापर्यंत जाऊ शकते आणि त्याचं योग्य प्रकारे पचन होऊ शकतं. तर मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवजात वासराचं जे आहार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्या संदर्भातील माहिती आपण करून घेतलेली आहे. श्रोते हो, आपली जर वासरं सक्षम असतील तर आपला दुग्ध व्यवसायसुद्धा भविष्यामध्ये सक्षम आणि भरपूर उत्पादन देणारा असू शकतो. निश्चितपणे आजची माहिती आपल्या कामाची असू शकते. यासारख्या उपयोगी माहितीसाठी आपण ऐकू शकता आमचा कार्यक्रम शिवार वार्ता दररोज रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, हजार शब्दांचा एक प्रपंच, आणि हा प्रपंच मांडत असताना आजही एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आपलं पत्र, ज्या पत्राची किंमत कधीही कमी झाली नाही, परंतु काळाच्या ओघात आपल्या हातातील मशिनरीने त्याची जागा घेण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु ती जागा त्याला आजही घेता आली नाही। परंतु हे पत्र अर्थात खत आणि त्याची ओढ ज्यांनी अनुभवली त्यांना मात्र निश्चित त्याची किंमत माहिती आहे। म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या पत्रमित्राची माहिती करून घेणार आहोत। पत्रमित्राच्या माध्यमातून अनेक भावना जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आणि आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची थीम असणार आहे खत। कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात जे अजरामर असं गीत आहे, गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी, गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे सरस्वती चंद्र। ऐकूया ते सुंदर असं गीत कार्यक्रमाच्या सुरुवातीस।

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून खत या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं दुसरं गीत सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, ज्या गीताच्या माध्यमातून अनेक प्रियकर प्रियसींनी आपल्या भावना आपल्या शब्दामध्ये रेखाटून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यांना या भावना मांडता आल्या नाहीत त्यांनी मात्र या गीताचा निश्चितपणे उपयोग केला असणार आहे. गीत जुनं असलं तरी त्याच्यातील भावना आजही तितक्यात चीर तरुण अशा आहेत. तर गीत गायला आहे मोहम्मद रफी यांनी, गीत आहे नीरज यांचं, संगीतकार आहेत शंकर जयकिशन, चित्रपट आहे कन्यादान.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात. लता मंगेशकर यांनी गायलेल्या आनंद बक्षी यांच्या गीताचा संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे श्रद्धा.

0: शुक्रिया।
1: आए दिन बहार के या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकवित आहोत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोते हो, 1980 दशकामध्ये असंच एक गीत आणखी लोकप्रिय झालं, ज्या गीताला स्वर साज चढविला होता लता मंगेशकर, आणि गीत होतं आनंद बक्षी यांचं, आणि संगीतकार होते राहुल देव बर्मन. चित्रपट होता शक्ती, आणि या गीतावर सर्वांग सुंदर असा अभिनय केला होता अर्थात स्मिता पाटीलजी यांनी. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात खत या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत जगजीत सिंग. गीत आहे शब्बीर यांचं आणि संगीतकार आहेत जगजीत सिंग. जगजीत सिंग यांची सुद्धा एक दोन गीतं आहेत जी खूप इंटरेस्टिंग आहेत, ज्या माध्यमातून त्यांनी खोलवर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या खतच्या माध्यमातून.

श्रोतेहो बेखुदी या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत आहे अनवर सागर यांचं, गायक कलाकार कुमार सानू आणि आशा भोसले, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

मेरा पती सिर्फ मेरा है या चित्रपटातील गीत. यानंतर आपण ऐकणार आहात गीत गायलं आहे एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

श्रुतीहुस्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जिगर या चित्रपटासाठी साधना सरगम आणि अभिजित यांच्या आवाजात.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची थीम आहे खत. यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. चित्रपट आहे पाले खान. गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा, यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. आणि कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत पुन्हा जगजीत सिंग यांच्या आवाजातील गीतानं. जे गीत आहे राजेंद्र नाथ यांचं, संगीतकार आहेत जगजीत सिंग, चित्रपट आहे अर्थ.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: क्या शेर मारा है।
1: तो बोया मुझको होने ने, तो बोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता,
2: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

प्रोसेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

Listen up, yo. It's Valentine's Day.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

वक्त जैसे ठहर गया है यहीं, हर तरफ एक अजब उदासी है।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. वीर सावरकर म्हणजे राजपूत रसायन. कवी, लेखक, नाटककार, भाषा सुधारक, निर्भीड वक्ते, विज्ञानवादी दृष्टिकोन, जहाल देशभक्त आणि व्रतस्थ व्यक्तिमत्व. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रेडिओ तेरणाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगुरिया गावी जन्मलेल्या विनायक दामोदर सावरकर यांनी आपलं उभं आयुष्य देशसेवेसाठी खर्ची घातलं. एक जहाल क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख असली तरी त्याही पुढे जाऊन एक महाकवी, लेखक, विज्ञाननिष्ठ कार्यकर्ता, भाषा सुधारणाकार, समाज सुधारक म्हणून सावरकरांची ओळख आहे. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावरकरांच्या आई गेल्या. थोरल्या बंधूच्या पत्नी येसू वहिनींनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील 1899 प्लेगच्या साथीत गेले. विनायक सावरकरांचं प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयात झालं. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या सावरकरांचं वक्तृत्व आणि काव्यरचना यावर प्रभुत्व होतं. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या स्वदेशीचा भटका, स्वातंत्र्यतेचं स्तोत्र या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचं वृत्त समजताच लहानग्या विनायकने कुलदैवत भगवतीसमोर शपथ घेतली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरतो झुंजेन अशी प्रतिज्ञा केली. 1902 साली सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला तर 1906 साली ते उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले. राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी स्थापन केली. याच संघटनेचं पुढे अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झालं. 1905 साली सावरकरांनी पुण्यात देशी कपड्यांची होळी केली. मदनलाल धिंगरा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य. 1910 सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेतेस बेटाजवळ बोटीतून उडी मारली आणि पोहत पोहत फ्रान्सचा समुद्र किनारा गाठला. त्यानंतर ब्रिटिश सैनिकांनी सावरकरांना अटक करून भारतात आणलं. ब्रिटिश सरकारने त्यांना 2 जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. सावरकरांचा अंदमानच्या काळखोटरीत ठेवून छळ केला. खोडा बेडीत टाकलं, तेलाच्या घाण्याला जुंपलं, पण तरीही मरणप्राण यातना सहन करत सावरकरांनी मातृभूमीचं स्वातंत्र्य हेच एकमेव ध्येय ठेवलं. तब्बल 11 वर्ष झळ सहन करत असताना त्यांच्यातील कवी आणि बंडखोर क्रांतिकारक तसुभरी कमी झाला नाही. तुरुंगाच्या भिंतीवरच त्यांनी महाकाव्य लिहिली. अंदमानच्या सुटकेच्या आधी आणि सुटकेनंतर असे त्यांच्या जीवनाचे मोठे 2 भाग आहेत. पहिल्या भागात आक्रमक क्रांतिकारी, क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान, धगधगत लेखन करणारे सावरकर असं त्यांचं रूप दिसतं. तर जीवनाच्या दुसऱ्या भागात समाज सुधारक, हिंदू संघटक, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे आणि समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्वज्ञ विचारवंत सावरकर दिसून आले. मुंबईमध्ये 1938 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर म्हणले. सावरकरांनी मराठी भाषेत अनेक शब्दांची निर्मिती केली. ते खरडे वक्ते तर होतेच, पण त्यांच्या वक्तृत्वाला शास्त्रीय दृष्टिकोनाचीही जोड होती. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, जयोस्तुते या सावरकरांच्या कविता अजरामर आहेत. 1857 स्वातंत्र्य समर, भारतीय इतिहासातील 6 सोनेरी पाने हिंदू पद पादशाही, काळे पाणी, मोपल्यांचं बंड, माझी जन्मठेप, शत्रूंच्या शिबिरात, अथांग, हिंदुत्वाचे पंचप्राण अशी त्यांची विपुल साहित्य संपदा आहे. संपूर्ण भारतवासियाच्या मनातील प्रेरणास्थान म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रेडिओ तेरणाच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत अनेक महत्वाचे विषय आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। आजचा जो विषय आहे तो आपल्या पशुपालकांसाठी खूप महत्वाचा असा विषय राहणार आहे। आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत, दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपले शेतकरी बांधव करत असतात आणि हा दुग्ध व्यवसाय करत असताना नवजात जे आपली वासरं आहेत त्यांच्या आहार असेल किंवा आरोग्याचं रक्षण करणं हे आपल्या शेतकरी बांधवांनी खूप गरजेचं झालेलं आहे। तर या वासराच्या संदर्भातील माहिती, त्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत। मंडळी, वासरू मातेच्या गर्भाशयात वाढत असते त्यावेळेस त्याची योग्य निगा राखल्यास भरपूर आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो। वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीचा जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी हा वासरासाठी संक्रमणाचा असतो। दुबत्या पशूंचे वासरू प्रथम एकेरी पोटाचे असते। वय वाढत जाईल तसे एकेरी पोटाचे रूपांतर 4 भागात होण्यास सुरुवात होते। यास जवळपास 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागत असतो। वासरासाठी हा संक्रमणाचा काळ असतो। सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात वासरामध्ये मृत्यूकीचे प्रमाण 50 ते 60% इतकं असतं। यामुळे सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यात वासराचे आहार व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे। नवीन जन्मलेल्या वासराला पुढील पिढी अवलंबून त्याच्यावर असते। अनेक पिढ्यांच्या नियोजनबद्ध प्रजननंतर जातीवंत गायीची पैदास होणे शक्य असते, त्यामुळे जन्मापासूनच वासराचे पोषण आणि व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे। मंडळी, यानंतर जाणून घेऊयात चिकाचे महत्व। गाय व्याल्यानंतर पहिले 2 ते 3 दिवस घट्ट पोषक दूध, त्याला चिक असे म्हणतात। दुभत्या जनावरांच्या वासरामध्ये सुरुवातीला 18 ते 21 दिवस कोणत्याही प्रकारची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती नसते। वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीच्या 4 ते 6 तासात आतड्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात शोषले जातात, त्यामुळे त्या काळात पुरेशा प्रमाणात चीक पाजणं खूप गरजेचं आहे। चिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण साधारणपणे 15% साध्या दुधापेक्षा खूप जास्त असते। या प्रथिनांमध्ये मुख्यत्वे करून ग्लुबोलिन असते। चिकात असलेले अँटीबॉडीज वासराला गायीकडून मिळालेली तयार रोगप्रतिकारक शक्ती देतात। नवजात वासरांच्या शरीरात ही तत्व नसतात, त्यामुळे त्यांना चीक पाजणं खूप महत्वाचं आहे। वासराच्या वाढीला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे चिकात मोठ्या आणि भरपूर प्रमाणात असतात। वासराच्या आतड्यात जमा झालेली विष्ठा चिकट पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि पोट साफ करण्यासाठी चीक मदत करत असतो। आता चीक पाजण्याचं जे प्रमाण आहे ते बघूयात। वासरू जन्मल्यानंतर पहिल्या तासात 1.5 ते 2 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे। पुढील 4 ते 5 तासांनी पुन्हा 1 ते 1.5 लिटर चीक पाजणं गरजेचं आहे। सुरुवातीच्या 24 तासात वासराच्या वजनाच्या 10% चीक पाजणं गरजेचं आहे। चीकयुक्त दूध जास्त प्रमाणात पाजू नये, कारण त्यामुळे अपचन होऊन अतिसार होण्याचा सुद्धा धोका संभवत असतो। बहुतांश शेतकऱ्यांचा असा समज आहे की वार पडेपर्यंत चीक पाजणे चुकीचे आहे, परंतु असे न करता वासरू उभे राहिले की लगेच त्याला चीक पाजणं आपण सुरू करणं गरजेचं आहे। पारंपरिक पद्धतीनुसार चीक गायीच्या कासेला पाजले जाते। बाटलीने चीक पाजत असताना चिकाचे तापमान शरीरा इतकं असणं गरजेचं आहे, त्यामुळे चीक काढल्यानंतर लगेच वासरांना पाजणं गरजेचं आहे। यानंतर बघूयात कृत्रिम चीक। जर गाय आजारी असेल, वितांना दगावली असेल, गायीला कासदाह असेल तर वासराला नैसर्गिक चीक मिळू शकत। अशा वेळी आपण त्याच वेळेस त्या गोठ्यातील विलेल्या दुसऱ्या गायीचा चीक सुद्धा या वासरास देऊ शकतो। यातील घटक मंडळी बघूयात। 1 लिटर उकळून थंड केलेले दूध, 1 संपूर्ण अंडे, 3 ते 5 मिली एरंडेल तेल, 1000 IU जीवनसत्व अ, 250 मिलीग्रॅम शिफारसीत अँटीबायोटिक, प्रायोटिक किंवा प्रिबायोटिक, सर्व घटक एका स्वच्छ भांड्यात एकजीव करून लगेच वासराला पाजावेत। पशुआहार तज्ज्ञ किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार कृत्रिम चीक बनवणं गरजेचं आहे। आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात मंडळी बघूयात। चांगली वाढ आणि अधिक प्रतिकार शक्ती येण्यासाठी दूध आणि खुराक यांचा वासराच्या आहारात समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे। वजन लवकर वाढण्यासाठी रवंथ प्रक्रिया लवकर सुरू करणं देखील गरजेचं आहे। मंडळी, वासराला पिण्यासाठी दुधाला पर्याय म्हणून किंवा काही प्रमाणात दुधाची मात्रा कमी करून दुधाऐवजी दूध भुकटी आणि इतर अन्न घटक एकत्रित तयार करून केलेल्या कोरड्या पावडर स्वरूपातील मिश्रणाला मिल्क रिप्लेसर असं म्हणतात. मिल्क लिप्रेसर पाण्यात मिसळून वासरांना दिले जाते. मिल्क लिप्रेसर दुधाइतकेच पौष्टिक असते. वासराच्या पचन संस्थेची भौतिक शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी मिल्क रिप्रेसर उत्तम असते. मिल्क रिप्रेसर दुधाच्या किमतीपेक्षा स्वस्त असल्यामुळे दुधाची बाजारात विक्री करून पशुपालकास आर्थिक फायदा मिळवता येऊ शकतो. यानंतर मंडळी आपण बघणार आहोत काप स्टार्टर हे वासरांचा बाल आहार असून दूध किंवा इतर पातळ पदार्थावर वाढणाऱ्या वासरांसाठी पूरक पोषणद्रव्ये यांचे घन स्वरूपातील मिश्रण आहे. यामध्ये मुख्यतः मका ओटसारखी धान्ये तेलबिया आणि इतर धान्यांपासून बनवलेले तसेच जीवनसत्व खनिज प्रतिजैविके यांचे मिश्रण असते. दर्जेदार मिश्र खाद्यात 75-80% एकूण पचनीय घटक आणि 22-25% प्रथिने असतात. वासरांना काफ स्टार्टर वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते 4 महिने वयापर्यंत देणं गरजेचं आहे. यामुळे वासरांचे कोटीपोट लवकर कार्यान्वित होण्यास मदत होते आणि रवंथ प्रक्रिया लवकर सुरू होण्यास देखील मदत होऊ शकते. मंडळी, वासराची सुरुवातीची वाढ चांगली होण्यासाठी योग्य प्रमाणात दूध पाजणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या दिवसात वासरामध्ये चारा किंवा इतर आहार पचवण्याची क्षमता नसते. सुरुवातीच्या दिवसात वासराच्या पोटाची रचनाही खास दूध पचवण्यासाठीच केलेली असते. वासराच्या शारीरिक वाढीसाठी लागणारे सर्व घटक दुधामध्ये योग्य प्रमाणात असतात. सुरुवातीचे 21 दिवस वासराच्या वजनाच्या 10% दूध दिवसातून 2-3 वेळा विभागून पाजलं गेलं पाहिजे. 22व्या दिवसापासून दुधाचे प्रमाण वासराच्या वजनाच्या 1/15 करून 100 ग्रॅम काफ स्टार्टर आणि थोड्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा सुका चारा देखील देणं गरजेचं आहे. वयाच्या 2 महिन्यापासून दूध हळूहळू कमी करून 3 महिने होईपर्यंत बंद करावं. याच काळात काफ स्टार्टर वाढून 500 ग्रॅम एवढं करणं गरजेचं आहे. सुका चारा आणि मुबलक चारा देणंसुद्धा गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीनुसार दूध गायीच्या कासेला पाजले जाते, परंतु दुग्ध व्यवसायात असे करणं शक्य नसल्यामुळे दूध इतर साधनांनीसुद्धा आपण बाटलीच्या माध्यमातून पाजू शकतो. कासेला दूध पाजल्यास नैसर्गिक भावना जागृत होऊन वासराच्या तोंडात भरपूर प्रमाणात लाळ तयार होत असते. दूध सरळ पोटाच्या 4-5 जाते, परंतु या पद्धतीत वासराला दूध मोजून देता येत नाही. जमिनीवरून बाटलीने किंवा टोपल्याने दूध पाजले असते पोटाच्या 1-ल्या कप्प्यात जाते. दुधाचे योग्य पचन होत नाही, म्हणून दूध बाटलीने तोंडा एवढ्या उंचीवरून पाजल्यास ते पोटाच्या 4-थ्या कप्प्यापर्यंत जाऊ शकते आणि त्याचं योग्य प्रकारे पचन होऊ शकतं. तर मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवजात वासराचं जे आहार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्या संदर्भातील माहिती आपण करून घेतलेली आहे. श्रोते हो, आपली जर वासरं सक्षम असतील तर आपला दुग्ध व्यवसायसुद्धा भविष्यामध्ये सक्षम आणि भरपूर उत्पादन देणारा असू शकतो. निश्चितपणे आजची माहिती आपल्या कामाची असू शकते. यासारख्या उपयोगी माहितीसाठी आपण ऐकू शकता आमचा कार्यक्रम शिवार वार्ता दररोज रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गल्ली

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण ऐकत आहे रेडिओ तिराणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, हजार शब्दांचा एक प्रपंच आणि हा प्रपंच मांडत असताना आजही एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे आपलं पत्र. ज्या पत्राची किंमत कधीही कमी झाली नाही, परंतु काळाच्या ओघात आपल्या हातातील मशिनरीने त्याची जागा घेण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु ती जागा त्याला आजही घेता आली नाही. परंतु हे पत्र अर्थात खत आणि त्याची ओढ ज्यांनी अनुभवली त्यांना मात्र निश्चित त्याची किंमत माहिती आहे. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या पत्रमित्राची माहिती करून घेणार आहोत. पत्रमित्राच्या माध्यमातून अनेक भावना जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाची थीम असणार आहे खत. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात जे अजरामर असं गीत आहे. गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी. गीत आहे इंदिवर यांचं. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी आणि चित्रपट आहे सरस्वती चंद्र. ऐकूया ते सुंदर असं गीत कार्यक्रमाच्या सुरुवातीस.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून खत या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं दुसरं गीत सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, ज्या गीताच्या माध्यमातून अनेक प्रियकर प्रियसींनी आपल्या भावना आपल्या शब्दामध्ये रेखाटून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यांना या भावना मांडता आल्या नाहीत त्यांनी मात्र या गीताचा निश्चितपणे उपयोग केला असणार आहे. गीत जुनं असलं तरी त्याच्यातील भावना आजही तितक्यात चिर तरुणाशा आहेत. तर गीत गायला आहे मोहम्मद रफी यांनी, गीत आहे नीरज यांचं, संगीतकार आहेत शंकर जयकिशन, चित्रपट आहे कन्यादान.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात. लता मंगेशकर यांनी गायलेल्या आनंदबक्षी यांच्या गीताचा संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे श्रद्धा.

0: शुक्रिया।
1: आए दिन बहार के या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकवित आहोत। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोते हो, 1980 दशकामध्ये असंच एक गीत आणखी लोकप्रिय झालं, ज्या गीताला स्वर साज चढविला होता लता मंगेशकर, आणि गीत होतं आनंद बक्षी यांचं आणि संगीतकार होते राहुल देव बर्मन. चित्रपट होता शक्ती आणि या गीतावर सर्वांग सुंदर असा अभिनय केला होता अर्थात स्मिता पाटीलजी यांनी. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमात खत या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत जगजीत सिंग. गीत आहे शब्बीर यांचं आणि संगीतकार आहेत जगजीत सिंग. जगजीत सिंग यांची सुद्धा एक दोन गीतं आहेत जी खूप इंटरेस्टिंग आहेत, ज्या माध्यमातून त्यांनी खोलवर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या खतच्या माध्यमातून.

श्रोतेहो बेखुदी या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत आहे अनवर सागर यांचं, गायक कलाकार कुमार सानू आणि आशा भोसले, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

मेरा पती सिर्फ मेरा है या चित्रपटातील गीत. यानंतर आपण ऐकणार आहात गीत गायलं आहे एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी. गीत आहे समीर यांचं आणि संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात जिगर या चित्रपटासाठी साधना सरगम आणि अभिजित यांच्या आवाजातील समीर यांची गीत रचना. संगीतकार आहेत आनंद मिलिंद आणि हे गीत सुद्धा खूप लोकप्रिय झालं होतं 1990s दशकामध्ये. या गीताची ही खूप जादू दर्शकांच्या श्रोत्यांच्या आणि ऐकणाऱ्यांच्या मनावर रुजली होती. या गीतामध्ये अभिनय करताना दिसल्या होत्या त्या म्हणजे करिश्मा कपूर आणि अजय देवगन.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची थीम आहे खत. यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. चित्रपट आहे पाले खान. गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार आहेत राहुल देव बर्मन.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा, यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. आणि कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत पुन्हा जगजीत सिंग यांच्या आवाजातील गीतानं. जे गीत आहे राजेंद्र नाथ यांचं, संगीतकार आहेत जगजीत सिंग, चित्रपट आहे अर्थ.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात म्हणजेच बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार कोण आहेत किंवा मी आज कोणाबद्दल सांगणार आहे याची उत्सुकता असेलच तुम्हाला. मित्रांनो, हिंदी सिनेमांमध्ये नायिकांच्या ज्या प्रतिमा तयार झाल्या त्या वेगवेगळ्या स्वरूपात, यामध्ये वहिदा रहमान, नरगिस ते अगदी आजच्या माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय पर्यंत, या सर्व नायिकांनी आपल्या हटके स्टाईलने सर्वांची मनं जिंकली. यातच आणखीन एक अधोरेखित नाव म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी शशाद्री यांचं. खरं तर त्या नंबर 1 नंबर 2 च्या स्पर्धेत केव्हाच नव्हत्या, पण त्यांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग होता. त्यांची एक वेगळी अभिनय शैली, नृत्य आणि अदा यांनी त्या वेगळा ठसा उमटवू शकल्या. त्यामुळे आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेणार आहोत मीनाक्षी शशाद्री यांचा प्रवास. आजच्या आपल्या बिग स्टार मीनाक्षी शशाद्री.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मित्रांनो, मीनाक्षी यांनी वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी मिस इंडिया स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि भारताच्या सर्वात तरुण मिस इंडियाचा किताब त्यांना मिळाला. यानंतर त्यांना मॉडेलिंग आणि अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. यातच 1982 साली त्यांना पेंटर बाबू हा त्यांचा चित्रपट आला, परंतु बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. तरीही त्यांना ऑफर्स मिळत राहिल्या आणि एक चमत्कार त्यांच्या आयुष्यात घडून आला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजी प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मित्रांनो, साल 1983 मध्ये प्रख्यात दिग्दर्शक सुभाष घई आपल्या चित्रपट हिरोसाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि त्यांना भेटली त्यांची राधा मीनाक्षी शशाद्री या रूपानं. या चित्रपटाच्या माध्यमातून मीनाक्षी शशाद्री यांच्या करिअरची गाडी सुसाट सुटली. या चित्रपटातील मीनाक्षी यांच्या अभिनयाने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं आणि मीनाक्षी शशाद्री या बहुचर्चित आणि बॉलिवूडचा नवा चेहरा देखील बनल्या.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मीनाक्षी शशाद्री यांच्या फिल्मी करिअरचा ग्राफ हा नेहमीच चढ उताराचा राहिला. हिरोच्या यशानंतर मीनाक्षी यांना राजेश खन्ना यांच्यासोबत आवारा बाप आणि बेवफाई या चित्रपटात त्यांनी काम केलं. हे चित्रपट चालले नाहीत यानंतर त्यांच्या फिल्मी करिअरला पुन्हा सुभाष घाई यांच्या 1985 साली प्रदर्शित झालेल्या मेरी जंग या चित्रपटाने पुन्हा सावरलं. यानंतर त्यांचे स्वाती, मेरा जवाब आणि आंधी तुफान यासारखे चित्रपट देखील आले. यामध्ये स्वाती या चित्रपटाचं समीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आलं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअर ऍप वरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतोय मीनाक्षी शेषाद्री यांचा जीवन प्रवास. मित्रांनो, मीनाक्षी शेषाद्री यांनी यानंतर जॅकी आणि राजबब्बर यांच्यासोबत दहलीज या चित्रपटात भूमिका केली. हा चित्रपट फारसा चालला नाही. यानंतर जॅकी सोबत पुन्हा अल्ला रखा आणि मिथुन सोबत दिलवाला आणि परिवार या चित्रपटांनी तिला पुन्हा सावरलं. यानंतर तिचे आणखीन बहुचर्चित चित्रपट आले. यामध्ये 1987 साली संजय दत्त सोबत इनाम 10,000 आणि जेपी दत्ता यांच्या डकेत मध्येही ती दिसून आली. अमिताभ यांच्या सोबत तिचे शहनशाह, तुफान, अकेला आणि गंगा जमुना सरस्वती असे चित्रपट आले.

आरजी प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आज आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. मीनाक्षी शशाद्री यांच्या फिल्मी करिअरमध्ये निर्माते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा महत्वाचा सहभाग राहिला आणि त्यांनी मीनाक्षी यांना घेऊन घातक, घायल आणि दामिनी यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली. मीनाक्षी यांच्या संपूर्ण फिल्मी करिअर आणि त्यांचे हे तीन चित्रपट बरोबरीचे आहेत. या चित्रपटात त्यांचे नायक होते सनी देओल. आजही मीनाक्षी यांचं नाव या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलं.

आपण ऐकत आहात रेडिओ धरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आहे रेडिओ धरणाची आरजे प्रगती आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शशाद्री. 1992 मध्ये दक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांच्यासोबत आज का गुंडाराज हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्या खऱ्या अर्थानं चर्चेत आल्या त्या दामिनी या चित्रपटानं. हा चित्रपट त्यांच्यासाठी माइलस्टोन ठरला. अत्याचार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी झगडणारी स्त्री त्यांनी पडद्यावर उभा केली. दामिनीच्या पात्रात अनेक आयाम आहेत, तांडव नृत्य सुद्धा आहे आणि एका स्त्रीचा संघर्षही. त्यामुळं दामिनी मीनाक्षी शशाद्री यांना आपण वेगळं करून बघूच शकत नाही.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आर्ज प्रगती सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शेषाद्री. मीनाक्षी शेषाद्री यांनी 1995 साली बँकर हरीश म्हैसूर यांच्याशी विवाह केला. यानंतर त्यांना एक मुलगा आणि मुलगी सुद्धा आहे. आपल्या फिल्मी करिअर मध्ये मीनाक्षी यांना स्वातीसाठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार तसेच दामिनीसाठी सर्वश्रेष्ठ भूमिकेसाठी नामांकन आणि स्मिता पाटील मेमोरियल पुरस्कार देखील मिळाला. मीनाक्षी शेषाद्री यांच्या एकूण कारकिर्दीचा विचार करता एक उत्तम नायिका, एक उत्तम नर्तकी ते सशक्त अभिनेत्री असा प्रवास त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. त्यामुळेच एक नवी प्रतिमा फिल्म इंडस्ट्रीला मिळाली आणि म्हणूनच त्या आहेत आपल्या आजच्या बिग स्टार. आजच्या आपल्या बिग स्टार आहेत मीनाक्षी शेषाद्री. मी आर्ज प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबतीये. आजचा आपला एपिसोड होता बिग स्टारचा, तो होता मीनाक्षी शेषाद्री यांच्यावरती. आजचा आपला शो कसा वाटला हे तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता 9970509 वरती, अर्थात 9970500900 वरती. पुन्हा भेटूयात नवीन बिग स्टार सोबत, नवीन एका थीम सोबत. पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत आणि त्यांच्या लाईफ जर्नी सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत आणि त्यांच्या लाईफ जर्नी सोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कहीं दूर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नजरों से कह दो जी,

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जग जग ले दिलजुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।